गावै को विद्या विखम विचार, गावै को साज करे तन खेहे, गावै को जी लै फिर देहे, गावै को जापै दिसै दूर, गावै को वेखे हादरा हदूर, कथना कथी न आवा तोट, कथ कथ कथी कोटी कोट कोट, देंदा दे लेंदे थक पाहे, जुगा जुगंतर खाही खाहे, हुक्मी हुक्म चलाए राह, नानक बिगसै बिप्रवाह।

प्रभावे मनुखत पावे प्रभावे ता पाथ तोरावे प्रभावे बिनसात राखे प्रभावे ता कुन पाखे प्रभावे ता पत तो उधारे।